0: एनबीसी रेडियो हर पल आपके साथ।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: दुपारची ठीक आहे, सारे 12 वाजले आहेत। त्या श्रोती रसिको हो नमस्कार। आज मंगळवार असून जून महिन्याची दुसरी तारीख। रेडिओ मॉरिशसच्या प्रसारण केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येत आहे आपला दैनिक स्वर तरंग कार्यक्रम। तेव्हा की मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। तर प्रस्तावने विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम। यापुढील गणेश भक्ती गाण्या।

कंचव सह गाय कंचव सातला या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिकहो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत चिमणी पाखर चित्रपटातून घेतलेले सरगम गीत

चित्यावेली तुमचं जेवण झाले असेल, तुम्ही आराम करीत असलात तर पुढील गीत गीताचा आस्वाद घ्या. तुम्हासाठी केले मी सुला श्रृंगार. देवता चित्रपटातले हे गीत आहे. अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात. मी तुम्हाला कळू इच्छिते की MBC घड्याळात यावेळी दुपारचे 12:15 वाजले आहेत. आपण एकत आहात आज मंगळवार 2 जूनच्या स्वरतरंग कार्यक्रमात.

नवरी मिले नवऱ्याला चित्रपटातले हे गीत आपण ऐकत होता. ऋषिक हो, सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल या दोघांच्या सुमधुर आवाजात पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही देवता या चित्रपट गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. खेल कुणाला दैवाच्या कळला. गाय कलाकार आहेत सुरेश वाडकर, उषा मंगेशकर व आशा भोसले. आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला हा स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. यानंतर तुम्ही अकुशकाळ तमिळ कार्यक्रम आर एस सिकंदन यांच्या प्रस्तुतीवरून, तेव्हा इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत शुभ दिन व नमस्कार.

श्रोतांनो, या क्षणी या संगीतमय प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात. ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात एक भावगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, या भावगीताने एक अत्यंत छान वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा या क्षणी परत एकदा एक भावगीत, परत एकदा आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो याक्षणी ऐकूया शेवटचं गाणं. याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.